World Cup को इंडिया ऑस्ट्रेलिया बक्सा वमांगनी फाइनल ग्रुप ए मैच को लंदन नि लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड खालांगेन लियोनल मेसी चांस नि वर्ल्ड कप को खालांगानियो गोल छिपसंगपा ओंगे रोबोल खालानी इतिहास ओस खांगपा रोबोल खालांगपा रांगोनी गोल छिपसंगपानी टाइटल को मानांगाहा चालना खबरां को फरायतेनि समय यनन माचुताहा चांसाचाय खबरनि खाथा बिचरां को फरायथायना Prime Minister Narendra Modi man ki baat o Meghalaya Adokni Living Road Bridge ni UNESCO tag ko manani na nte mchalanga Meghalaya Adok ma mung samrang ko ungija gi agama ni rang ko chakani o nam chapat na gacha thangka khror rchagni sos ku bunga ko na pharagata Meghalaya Adok ni Chief Minister Conrad K Sangma gi thari kpa Jaslyn Royal ni git ina mungpa India songo kadang chibunga obiap manphani na dimchelanga arunachal pradesh ni payor ajao mukha jmangani chirangkhajak chi bananiyo meghalaya adokni gamainggpa saksa bulhi kholachi ongba mechik nimangisi ko manphala khnatham swinggpa sakanti kon mathela yan akashwani shilong walnam